0: नमोस्तबंदे
1: नमस्तंग नसाके नमस्तंग निर्वाके
0: नमस्तंग रहीमे नमस्तंग करीमे
1: नमस्तंग अनंते नमस्तंग महंते
0: नमस्तस्तरागे नमस्तंग सुहागे
1: नमो सर्वसोकं नमो सर्वपोकं
0: नमो सर्वकर्ता नमो सर्वहर्ता
1: नमो जोग जोगे नमो पोग पोगे
0: नमो सर्वज्ञ